0: बोली त्या तो फिल्म हेर्दाखेरि बोली मारौ न
1: मिति गङ्गुदी मङ्सी